देचे अगले बुजेन देचे पाली जेन देचे जुरवाल मालिक मुजुराज मालिक सबाई जरतुंदा ते सेन दुरियाल बगेन नुबाई